सत्य तेरे खंड सत्य ब्रह्मांड सत्य तेरी लो सत्य आकार सच्चे तेरे करने सर्वचा सचा तेरा अमर सचा दीवान सचा तेरा हुक्म सचा फरमान सचा तेरा कर्म सचा निशान सच्चे तुदा खेला करोड़ सचा सप्तान सचा सबजोर सच्ची